0: ಚಂಪಿ ವೇದಮೂರ್ತಿ ಮಂಜುನಾಥ್ ಆನೆ ಅನಂತ ಭಟ್ ಅನಿ ಮಹಮ್ಮಾಯ ಕಸ್ತೂರಿ ಭಟ್ ಹಂಗೆಲ್ಲ ಸುಪುತ್ರ ಚಂಪಿ ರಾಮಚಂದ್ರ ಭಟ್ ಹನ್ನಿ ವೇದ ಕರ್ಮಾಂಗ ಜ್ಯೋತಿಷ್ಯ ಸಂಸ್ಕೃತ ಶಿಕ್ಷಣ ಕರ್ತ ಪುರೋಹಿತ ಪದವಿ ಪ್ರಾಪ್ತಕೋನ್ಗೆತ್ಲೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಧಾರ್ಮಿಕ ದತ್ತಿ ಇಲಾಖೆ ಉಡುಪಿ ಜಿಲ್ಲಾಚೆಯ ಸದಸ್ಯ ಜಿಎಸ್ಬಿ ಹಿತರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಉಡುಪಾಚೆ ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷ ಜಾವನು ಕಲಾಶ್ರೀ ಸುರಸಂಗೀತ ಪ್ರತಿಷ್ಠಾನಾಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷತ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅನಿ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಮ್ಮೇಳನ ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷತೆ ಕೊಂಕಣಿ ಮಾನ್ಯತಾ ದಿವಸಾಚೆ ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷ ಜಾವನು ಸಕ್ರಿಯ ಜಾವನು ಭಾಗಗೆತ್ತ ಸತಿ ಧಾರ್ಮಿಕ ಸಾಹಿತ್ಯ ರಚನೆಕ ಸಂಬಂಧ ಪವಿಲೆ ದೇವತಾ ಸ್ತೋತ್ರ ಸಂಧ್ಯಾವಂದನೆ ಬುಕ್ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ ಪರ್ಬೆ ಆಚರಣ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ದರ್ಶನ ದೇವಳ ಷೋಡಶ ಸಂಸ್ಕಾರಾಚೆ ಮಾಹಿತಿ ಅಸಿಲೆ ಅನಂತ ಸೌರಭ ಪುಸ್ತಕ ಲೋಕಾರ್ಪಣೆಕ್ಕೆಲ್ಲ ಕಲೆಕ್ ಸಂಬಂಧ ಪವಿಲೆ 125 ದೇವಳ ಅಂತೂ ಗಿಂಡಿ ನರ್ತನ ಪುನರುಜ್ಜೀವನಕ್ಕೆಲ್ಲೆಲ್ಲ ಕೀರ್ತಿ ಚಂಪಿ ರಾಮಚಂದ್ರ ಭಟ್ಮಾಮ್ ಹಂಕ ಧಾರ್ಮಿಕ ಸಾಹಿತ್ಯಿಕ ಕಲಾಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧ ಪವಿಲೆ ಸೇವೆಕ ಹಂಕ ಪವಿಲೆ ಸನ್ಮಾನ ಮಳಾರಿ ಆಚಾರ್ಯ ಪುರಸ್ಕಾರ ಪುರೋಹಿತ ಪುರಸ್ಕಾರ ವೈದಿಕ ಪುರಸ್ಕಾರ ಸಪ್ತೋತ್ಸವ ಪುರಸ್ಕಾರ ಉಪಾಧ್ಯಾಯ ಸಮ್ಮಾನ ಅಭಿನಂದನಾ ಸಮ್ಮಾನ್ ಗೀತಾ ಯೋಗಾನುಗ್ರಹ ಕೊಂಕಣಿ ನಕ್ಷತ್ರ ಗೌರವಾನ್ವಿತ ಸಮಾಜ ಸೇವಕ್ ಸಂಸ್ಕೃತಿ ರಕ್ಷಕ ಪುರಸ್ಕಾರ ಕೈ ಭಾಜಂಜಲಯಂತಿ ಚಂಪಿ ರಾಮಚಂದ್ರ ಭಟ್ಮಾಮ್ ಕೊಂಕಣಿ ಚರ್ಚೆಕ ತುಮಕ ಪರ್ತೂನ ಸ್ವಾಗತ ಕರ್ತ
1: ಸಂತೋಷದಲ್ಲು
0: ಅತ್ ಅನೇಕ ಅಂಗೆಲೆ ಸೋಯ್ರೆ ಸತೀಶ್ ನಾಯಕ್ ಮಾಮ್ ಹಂಗೆ ಲೇಖ ಸಾನ ಓಳೋಕ ತುಮಕ ಕೋಂದಿಯು ಚೈಚ್ ಪೌತ ಮುಡ್ಲಗಿರಿ ನಾಯಕ್ ಅನಿ ದಿವಂಗತ ವಿನಯ ಮುಡ್ಲಗಿರಿ ನಾಯಕ್ ಹಂಗೆಲೆ ಸುಪುತ್ರ ಅಪರ್ಣ ಎಸ್ ನಾಯಕ್ ಹಂಗೆಲೆ ಧರ್ಮಪತ್ನಿ ದಿನೇಶ್ ನಾಯಕ್ ಶ್ರೀನಿಧಿ ನಾಯಕ್ ವಿಘ್ನೇಶ್ ನಾಯಕ್ ಅನಿ ಏಕತಾ ನಾಯಕ್ ಹನ್ನಿ ಹಂಗೆಲೆ ದೊಗ್ಜನ್ ಪೂತನಿ ಸೂನ ಅನಿ ಏಕ್ಲೋ ನತ್ತು ಧ್ಯಾನ್ ಆರ್ ನಾಯಕ್ ಹಂಗೆಲೆ ಆಸಕ್ತಿದಾಯಕ ಕ್ಷೇತ್ರ ಮಳಾರಿ ನೈವೆ ಹವ್ಯಾಸ ಮಳಾರಿ ಸಾಮಾಜಿಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತೂ ಭಾಗಗೆವಚೆ ಭಜನ್ ಸಂಚೆ ದರ್ಶಕ್ಕೆ ಚೇಡ ಕಡೆನ ಗಿಂಡಿ ನರ್ತನಕ್ಕೆಲ್ಲೆಲ್ಲ ಹೆಗ್ಗಳಿಕೈ ಹಂಗಲ್ ಜಾವನಸ್ಯ ತೀನಿವಳ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಏಕವಳ ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ತೀನಿವಳ ಪಡುಕೋಣೆ ವ್ಯವಸಾಯ ಬ್ಯಾಂಕ್ ಹಜ್ಜ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಾವನೆ ಕಾಮ್ಕೆಲ್ಲಸ್ ನಾಡ ಶ್ರೀ ರಾಮಮಂದಿರಾಚೆಯ ಪ್ರಸ್ತುತ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮರವಂತೆ ಶ್ರೀ ವರಾಹಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನಾಚೆ ಧರ್ಮದರ್ಶಿ ಜಾವನೆಯ ಸತಿ ಸತೀಶ್ ನಾಯಕ್ ಮಾಮ್ ಆಯ್ಚೆ ಕೊಂಕಣಿ ಚರ್ಚಾ ಹ್ಯಾಕ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕ ಆತ್ಮೀಯ ಜಾವನು ಸ್ವಾಗತ ಕರ್ತ
1: ತುಮಕೈ ನಮಸ್ಕಾರ
0: ಗಿಂಡಿ ನರ್ತನ ವಿಷಾರಿ ಅಮ್ಮಿ ಪಳೈತನ ಬಟ್ ಮಾಮ್ ಗಿಂಡಿ ನರ್ತನಾಚೆ ಇತಿಹಾಸಕ ಸನೆ
1: ಪ್ರಥಮ ಮಕ್ಕ ಸಿಕ್ಕೇಲ ಗುರು ಲೇಖ ನಾವು ಸಂಗನ್ ಅವರಂಕರ ಗಿಂಡಿ ನಂತರ ಮಕ್ಕ ಶಿಕ್ಷಣ ದಿಲ್ಲೆಲೆಂಚಿ ತಲ್ಲೂರು ವಿಠಲ್ ಭಟ್ ತಂಗಿಲೆ 85 ವರ್ಷ ಪ್ರಾಯರಿ ತನ್ನ ಗಿಂಡಿ ನರ್ತನ ಶಿಕ್ಷಣ ದಿಲ್ಲ 92 ವರ್ಷ ಪ್ರಾಯರಿ ತನ್ನ ದೈವಾದಿಂದ ಸಚಿ ತೇ ಸಮಯ ಚೇರಿ ತನ್ನ ನರ್ತನ ಕರ್ತನ ಆಮಿ ನಿಮಗಿಲೆ ಹೇ ನರ್ತನ ಇತಿಹಾಸ ಕಸನ ಸ ತುಂಬಿ ಸಂಗ್ಲಲ್ಲ ಅಮಕ ಮುಖಾಬಿಲೆ ಪೀಳಿಗೆ ಸಂಚದತ್ತ ತುಂಬಿ ಸಂಗನತ್ಲೆ ಆಮಿ ಕೋಣ ಸಂಚದ ಆಯ್ನ ತನ್ನ ಮಳೆ ಉಡುಪಿಂತು ಸಂತ ಕೊಕ್ಕಾಮತ್ ಮುಳ ಸಂಗುನು 100 ವರ್ಷ ಪೂಡೆ ಗಿಂಡಿ ನರ್ತನ ಕರ್ತಶಿಲೆ ಕುಂದಾಪುರ ಅಂತೂ ಗಿಳಿಮರಿ ಗಣಪತಿ ಮಾಮ್ ತನ್ನ ಗಿಂಡಿ ನರ್ತನ ಕರ್ತಶಿಲೆ ಕೋಟ ಅಂತೂ ವಿಶ್ವನಾಥ ಭಟ್ ಮುಳ ಸಂಗುನು ತನ್ನ ಗಿಂಡಿ ನರ್ತನ ಕರ್ತಶಿಲೆ ಹೇ ಪೂರ ಸಂಕ್ತ ಸಂಕ್ತ ಸಂಕ್ತ ಸಂಕ್ತ ತಜ್ಜಿ ವಿಚಾರ ಗೆತ್ಲಾವೆ ಅನಿ ಮಿಗ್ಗೆಲ ಏಕ ಅಭಿಪ್ರಾಯ ಪ್ರಕಾರ 150 ವರ್ಷಾಚೆ ವಿಚಾರು ಸಂಗ್ರಹ ಕೆಲ ತಜ್ಜಿ ಪುಳ್ಳೆ ಅಮಕ ಪಕ್ಕನೆ ಮನವಸನ ತೇ ಸಮಯದ ಕೊನೂಚಿ ಗಿಂಡಿ ನರ್ತನಾಚೆ ಪ್ರಾರಂಭದ ಲಾಮುಳು ಸಂಗು
0: ತಶಿ ಅತ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಸಮಾಜಕ ಗಿಂಡಿ ನರ್ತನ ಕೈಯಿಂದ ಕೊನು ಐಲ
1: ಸೀದಾಮಿ ಸಂಖ್ಯದಲ್ಲಿ ಕುಂದಾಪುರನಿ ಉಡುಪಿ ದೇವಸ್ಥಾನ ಮುಣುವು ಸಂಕಾಮಿ ಗಿಳಿಮರಿ ಗಣಪತ್ ಮಾಮನ ಸಪ್ತಾಹ ಸಮಯ ಚೇರಿ ಮತ್ತೆಕ ತ್ಯಾಲ್ಪು ಸೋನು ತಜ್ವೀರ್ ಗಿಂಡಿದವರ್ನು ದನ್ಪಾರ್ ಬಾರದ ಕುನ್ ದೋನ್ ಘಂಟೆ ಪರ್ಯಂತ ತೇ ಸಮಯ ಚೇರಿ ದ್ಯಾವಾಕ ಹರಿವಾಣ ನೈವೇದ್ಯದ ಅಸ್ತ ತೇ ಸಮಯ ಚೇರಿ ತನ್ನ ದೋನ್ ಘಂಟೆ ನರ್ತನ ಕರ್ತ ಶಿಲಿಕೆ ತಾನೆ ಗಿಳಿಮರಿ ಗಣಪತ್ ಮಾಮು ತನ್ನ ಕುಂದಾಪುರ ಅಂತ ಕರ್ತ ಶಿಲೆ ಅಶಿ ತನ್ನ ವ್ಯಕ್ಸ್ ಯಾವ ಕೋನ್ಗೆವನು ಬಯಸುವಂತಾನೆ ಐಲಿಂಚ್
0: ಅತ ಸತೀಶ್ ನಾಯಕ್ ಮಾಮ್ ಗಿಂಡಿ ನರ್ತನ ಕೊರ್ಕಾ ಮುಂಚೆ ಆಸಕ್ತಿ ತುಮಕ ಕಶಿ ಆಯಿಲ್ಲ ತುಮ್ಗೆಲೆ ಮಲ್ಗಡಿ ಕುಣಿ ಕೋರ್ನ ಸಿಲೇಕಿ
2: ನಾ ಅಮ್ಗೆಲೆ ಮಲ್ಗಡ್ ಕುಣಿ ಅಂತೂ ಭಾಗಿದಾಯ ನೀಚಿ ತುಷ್ಮಣು ಅಮ್ಗೆ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಚಾರ ಅಂತೂ ಭಜನೆ ಅಂತೂ ಪೂರ ಅಮ್ಗೆಲ್ ಕುಟುಂಬಚಿ ಇನ್ವಲ್ದವ್ ಅನಸ್ತ ದಲ್ಲೇ ರೀ ಗಿಂಡಿ ನರ್ತನ ಕಶ್ಮಣು ಸಂಗ್ಲೇ ರೀ ಹೆಮ್ಮಾಡ್ ಅಂತೂ 2012 ಚಾತುರ್ಮಾಸದಲ್ಲ ಅಮ್ಗೆಲ್ಲ ಶೈಮಿಂತಿ ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲ ತನ್ನ ಏಕಾ ಭಜನ ಶೆಣೆ ರತ್ತಿಕ ಸಕ್ಕಡ ಭಜನ ಕರ್ತಾನೆ ಚಿಕೈತಿ ನೀದೆತ್ತ ಮುಣ ಸಂಗುನು ತೇ ಸಮಯ ಚೇರಿ ಹಾಂ ಅಶಿನ್ ಚೇಕ खुशाले म्हणून एक गिंडी दवरगेन स्टार्ट केल्लें. ताजे पुढे हांवें रामचंद्र भट मामान गिंडी दवरगेन हें केल्लें. हांव पुरो तें पळयल्लें आशिल्लें. तेंच पळोवनूची हांव कसलें करूं नज म्हळ्ळे खातीर हांव एक गिंडी दवरगेन त्या दीस सूर केलें. तशींची तें एक हांव विशेश जावन तें एक अभ्यास करता म्हूण करली. जाल्यार म्हाका स्वामी एक मंतर स्वामी बशे यादवंतीर स्वामी थंय वृंदावन आसा ह्या मडांत. तें वृंदावन इदुरूच हांव गिंडी नर्तन करचें असो न्हू. म्हाका एक दीस मंतर स्वामी कोण म्हूण म्हाका कळ्ळें. यादवंतीर स्वामी म्हूण लेखलें हांवें सोपनां येवंक न्हू तूं हें सेव मुखरशी रे म्हूण म्हाका सांगिल्लें एक सुचन आयलें. तद नंतर हांव तें एक हट दवरून गेलो. तें एक ताका एक गिंडी नर्तनाक नवें नवें म्हणून आतां म्हळ्यार गिंडी नर्तन म्हूण गिंडी म्हूण सांग कुडलें रामचंद्र भटमाम म्हूण सकडे सांगताची. जाल्यार हांव तें एक चार वर्स फुडें हें स्टार्ट केल्लें राबेल्लें ना. तें म्हळ्यार तशींच करतात करतात ताचे केची नवें नवें रिती आतां रितीक ड्रेस कोर घेन हें सकाळ कोर घेन ताका एक नवीन जनाक पळोवप तशी म्हळ्यार आतां युवक कसो करता म्हळ्यार मोबायलान तूं आसता चेड दोन तशें दोन ते मोबायल सोण घेवन तांणी येवन भजन येवन बसका म्हळ्ळे खातीर हें गिंडी नर्तन पळोवचे खातीर येवन बसताची. म्हळ्यार आमी सादा ड्रेसार आसले रे तितलो तांकां इंट्रस्ट आसा म्हूण सांगू न्हू. नवे नवे नवनच्या ड्रेसांनी कोर घे न्हू चिके तांकां एट्रॅक्शन येवता तशी हें गिंडी नर्तन पळोवका जनान आमगे युवकान पुरा मुखार येवका म्हळ्ळे खातीर हांव प्रारंभ केल्लें.
0: आयकतना मस्त संतोष जाता. म्हळ्यार आमकां हे कालान ते पळोवचे मेळटस म्हळ्यार तुमी कारण म्हणयत
1: देवाल आशिर्वाद.
0: तशीची भटमाम आतां भक्ती मार्गान तूं व्हरच्याक गिंडी नर्तन कितलो प्रभाव जनाल वयरी घालतले.
1: आमगेले सतीश मामान ताजी एक छंद संदेश सांगून घालता न्ही. कितले छंद सांगलो म्हळ्यार युववृंदांक एक वॉट्सअप अथवा फेसबूक अथवा मोबायल हांत दाखोवन एक घडी भायर येवन देड घंटो तांणी गिंडी नर्तन पळयता वय म्हणून जाल्यार तांतू देवाल अनुग्रह स्वामीर आशिर्वादान तांगे एकाग्रतेक अनुकूलत जाले. आमगेले वट्ट तांणी नर्तन करताचे. कोटेश्वराचे चातुर्मास समयेचेर हांणी गिंडी नर्तन केलां. हांव नर्तन केलां तेन्ना थंय माक्षी म्हाका पुरा जनका एक 100 लोक चेडूं आनी व्हड येद्रांनी माक्षी नर्तन करता आसा तांणी. त्या टायमार तांणी व्हिडियो की फोटो पळोवं येत आशिल्लो मागीर ना तर नर्तन करताची म्हणटा तांगेलें मन लागीं लागीं लागीं येत आस. आनी आतांचे चेडवांक भारी आसक्ती. आमी उणान उण एक 190 कडे गिंडी नर्तन केल्ले कडेन 50 कडेन गिंडी नर्तन केल्ले वेरी नॅक्स्ट डे सांज चेडवान घरले तांबी दवर न्हू. त्या तांबी पुरो वायट जाला म्हळ्यार नाला पाडो मातेर दवर उदक दवरचें पाडोवचें उदक दवरचें पाडोवचें. तेन्ना तांकां आम्मान सांगलें खंय उद्दा दवर पाडोवचें ना ताजे बदला तूं सान गिंडी दवरून तूं नर्तन करी म्हणटा तांगेले मनान तूं देवळा वचका नर्तन करका आनी देवा प्रीत करका म्हणून मन आयलो वय ना. हें गिंडी नर्तना निमित्त 150 कडेन आमी गिंडी नर्तन केन्ना चड केलां. तांतू काशी मठ गोकर्ण मठ कैवल्य मठ चित्रापूर मठ आनी पंढरापूर पांडुरंग विठ्ठल पांय म्हणून तूं काशी मूल मठान तूं अशीं प्रती एक कडेन क्षेत्राकडचें भाग्य मेळ्ळां म्हणटना पुराय जने भायर आशिल्लें गिंडी नर्तन करतना भितर येताच भजन एक 100 लोक बसल्यार गिंडी नर्तन आसा म्हणून जाल्यार भायर कोण राबलींची आमगेले सर्व सान्न चेडूं मालगडे पुराय येवन प्रोत्साहन दिताचे अशें ते खुशी जाता. तेंचे आमी गिंडी नर्तन करतना जेवण म्हूण जाल्यार बेजार जाता आरे इतें म्हूण ना प्रती एक कडेन भोर येताचे
0: केल्लेलें आनी तांणी तें घरा वचून तें करतस ती म्हणून करता हाजे प्रभाव कितले तांगेल वयरी पडला म्हणचे
1: कळिताय.
0: आनी भटमाम हाजे व्रत नियम कशी आसता गिंडी नर्तन करतना.
1: मुख्य जावन कसं म्हळ्यार आमकां वैदीक जाल्ले निमित्त आमगेले प्रतिदिवस सात्वीक आहार सेवन विंगड कसं न्हय आसना एक दोनीच कसं म्हणून सांगल्यार नित्य अनुष्ठान आमी करताची आनी त्या खाली गिंडी भितर उद्दा घालची न्हय देवाल प्रसाद आनी तीर्थ घालचे. ताजे निमित्त तीर्थक आनी प्रसादाक महत्व चड आस. ते गिंडी येतीवरी न्हेसल्यार तांगेल मुखांतर मस्तक आमी दवरून घेताचे. आमगेले सुदीन ती स्वामेन आमकां मस्तकार गिंडी दवरला. चित्रापूर मठ स्वामेन गिंडी दवरला. कैवल्य मठ स्वामेन मते गिंडी दवरला. अशी गोकर्ण मठ स्वामेन पुरो गिंडी आमकां दवरलास. ते नर्तन सेव करतना एकाग्रते आनी दोनीच कसं म्हणून सांगल्यार श्रद्धेन आमी आचरण करतची म्हणून संकल्प केले जाल्यार हे खाली नाट्य न्हय देवा प्रीत करचें नर्तन. आनंद दिलो देह देवाल अनुग्रह लज्जे बिट्टून नृत्य म्हणटच एक बॅलमेन्शन कोलाट करतच भजन हे

0: कीर्तन करतली. खंयचे खातीर? देवा तूं दिलें देह देवा तुका आमी अर्पण करचें. तशीं आमगेले व्रतनियम कसने विशय ना जाल्यार आमी वैदीक जाल्ले निमित्त आहार पद्दतीन जागृत आशिल्ले निमित्त कांय तोंदर ना. आरामशेट विंगड कोणें करचें आसलें चेडूं वा सांगता आमी तुमी गिन्नी नर्तन करता म्हूण जाल्यार स्वल्प तुमी त्या विशयान जागृत करका देवा. आतां वातावरण शिदा सांगचें जाल्यार पियाव लसूण हें पुरा खावचें ना, विंगड आयटम पुरा खावचें ना म्हूण मार्गदर्शन दिताच. एक मुगेल लेकर एक 50 जन चेडूं अशें केलां आमी. तांचे एक 5 जन मात्र रेडी असायची, वरले पुरो जण थंय थंय सोणा उपाय ना जाल्यार येतात तांणी.
1: आणि सतीश नायक माम, हंतू आता गिंडी नर्तन करताना कसने विधी निषेध कसने असं की
2: ना? कसने ना, आम्ही भक्तीन कुरचे. एक बटमा मन सगळं म्हणके आम्ही श्रद्धेन अस म्हण जाल्यार जन खंडी श्रद्धेन पळयताची. आमगेले ते एक कसं म्हण, आम्ही ते नर्तन करताना जनाक आमी आमकां पळोवप तशें करता. ते कशें म्हण हांव सांगलें मत भायर बटमा मनसकीन म्हण के भायर जन बसून आसताची भजन दाला आयकताची, गिंडी नर्तन आयकूचें जायना पळोवका येवन म्हणटा येवन बसताची. येवन तांणी पळयताना आमी नर्तन करताना कशें मात उदाहरण एक गणपतीन भजन आयलें म्हण एक्या आमी गणपती लावन वचका तेन्ना गिंडी मात्यार आसतो जाल्यार आमगे एकाग्रते गिंडी मात्यार आसता जाल्यार आमी ते गणपती लाता. आमी गणपतीला एक सोंडीलशी दाखोवंक घेवन ते एक अलंकार शी कोर घेवन ताका एक पुजन ताका अर्थ ताजे. आतां कशें म्हणलें भजन अर्थ कोणाकय करतना भजन सांगता मस्त लोक भजन सांगताची ताजे अर्थ कसो म्हूण करता साहित्य मस्त आसा तांतू. आतां कनकादास जालो असो पुरंदरदास जालो असो आतां आमगे कोंकणी भजन असो सुदीन स्वामीन बरें भजन अशें पुरो प्रत्येक विचारांत कशें म्हळ्यार अर्थ मस्त आसता. बारो बारो वेंकटरामण म्हूण आपयताचे आमी तेन्ना देवा आपोवका चंद करून तेन्ना ते जनाक कसो म्हळ्यार ओ वेंकटरामण आयलो हनुमंतालान जाताना हनुमंताल रूप जावन दाखयत हांव. तेन्ना जनाक कशें हनुमंत येवन बसला हांगात म्हणून म्हळ्यार त्या म्हणून तांणी भक्तेन पळयताची.
1: तुमी करतना
2: हां आमी श्रद्धेन आसा म्हूण जाल्यार जनाक खंडीत भक्ती येताना ते रामचंद्र भटमामा लेगीत तें कळ आसा मिगे लेगीत तें कळ आसा. आमी तें भजन नर्तन करताना आमी श्रद्धेन भक्तेन केलें म्हूण जाल्यार खंडीत जनां ताका सपोर्ट दिताची.
1: आनी हे भजना कार्यक्रमांत मात्र की आतां ताका कसले तिथी नक्षत्र कसले पळोव न्हू करचे क्रम
0: कसले ना. मुख्य जाव न्हू प्रती घरांत प्रती दिवस भजन जावक हरिनाम संकीर्तन विशेश जाव न्हू सप्ताह समय म्हणटाची. प्रती गांवांत चड जावन एक आस सप्ताह आस त्या समयाचेर तांणी आमंत्रण दिताचें. आमी थंय वचून पावचे गिन्नी नर्तन सेव करचे येवचे. हे कार्यक्रम सीदा आमी सांगचे जाल्यार अशी एक सभेर वचून आमी करचे ना. देवा पांय म्हणून करचे मठ मंदिरांत करचे. आतां कृष्णा मठांत आमकां करतना थंय राजांगणांतली गिन्नी नर्तन आगबेकु म्हणून तेन्ना गुरुवर्याक निवेदन केलें नंगे कृष्ण सन्निधियल्ले आगबेकंब आशे उंटु आयतु कूडल्या ताणें थंय यात्रा करचें दिल्ली आमकां अशें आमी निवेदन करता तेन्ना आमकां तांणी देवळाचें अनुकूल करून दिताचे. हें कसो म्हळ्यार विंगड कार्यक्रम न्हय देवाले प्रिती खातीर देवा लागी देवचे कार्यक्रम म्हूण
1: तशें
0: देवा घडयेर आमी कसं करता म्हळ्यार ते गिंडी मात्यार दवर न्हू नर्तन करता करताची सगळे देह आमगेले माती मात्र अशें आसता सगळे देह नेला आमी हें करता नमस्कार करता आमी ते मातें अशेंच काची उपाय ना पास तशी उठयताची. ताज नंतर गिंडी काण देवा पांय मुळां दवर यद्रां दवर ते तीर्थ मातें प्रोक्षण करता आरंभ कशी एंड कशी. हांव एक घंटे देड घंटे केल्या रे आमगेले सतीश मामू 2 घंटे वयर जाले तिगे तांणी तयारी तांकां कशें कितें एक स्फूर्तीयुत आतां तांगेले ते एक शक्ती हांव करता जाल्यार आतां म्हाका तितले वेळ जायना. सतीश माम करता काल करून येयली तांणी काल तांणी नेपाळी क्षेत्रा वचून करून येयलीची वय
1: देवालय ते एक वर म्हणे म्हणल्यार ते तितले दीर्घ कोरका म्हणटना देवाना दिवचे.
0: आनी एक कसं म्हळ्यार हे आमी सांगाची एक रुपय हांतू आमी अपेक्षा पावलाचे
1: तेंच्या आतां निमगू काम नासले
0: सीधा सांगता आमी कसं जाल्यार म्हळ्यार एक रुपय हांत आमकां नाका आमकां तांणी मोगान एक प्रसाद दिवचो आनी मुखार सून घेवन तुमी तात्यावळी येव तशें जावका आनी आमकां एक मार्गदर्शन दिवका म्हूण सांगता. इतलेंय आमगेले आशा सतीश मामाले आशे तेंची आमगेले आशा तेंची.
1: आतां म्हाका उत्तर मेळ्ळां. हांव म्हळ्यार जिवन उपाय हे पुराय सितकी म्हूण निमगू का म्हणटना तुमी उत्तर
0: दिलेलें.
1: आनी आतां उलयतनाची सतीश नायक माम म्हणले तुमी वेश

0: समेत्य न्यूज ऑन एआईआर मोबाइल ऐप इति तन्त्रांशे अपि उपलब्धः भविष्यति। प्रमुखः रक्षाध्यक्षः जनरल अनिल चौहानः अद्य नवदिल्लीस्थे राष्ट्रिय समर स्मारके सैन्यत्रयेण प्रदत्तेन गार्ड ऑफ ऑनर इति सम्मानेन सह सैन्यसेवाभ्यः निवृत्तिं स्व्यकरोत्। अयं समारोहः देशस्य सर्वोच्च सैन्याधिकारी रूपेण तदीय विशिष्ट कार्यकालस्य समापनस्य प्रतीकः अवर्तत। समर स्मारके पुष्पांजलिं समर्प्य जनरल चौहानेन उक्तं यत् सैन्यत्रयस्य गार्ड ऑफ ऑनर इति सम्मानेन सह सेवानिवृत्तिः तस्मै अत्यन्तं सम्मानप्रदं वर्तते। जनरल अनिल चौहानः गतशताब्दस्य 81वें वर्षे भारतीयसेनायां सेवाम् अवाप्य 40वर्षेषु देशसेवायां महत्वपूर्णपदेषु कार्यम् अकरोत्। लेफ्टिनेंट जनरल एन एस राजा सुब्रमण्यः जनरल अनिल चौहानस्य स्थानं स्वीकरिष्यति। अमेरिकायाः रक्षामन्त्री पीट हेग्सेथ इत्यसौ अवोचत् यत् यदि संधेः प्रयासाः विफलाः भविष्यन्ति चेत् अमेरिकायाः सेना ईरानं विरुध्य सैन्यकार्याचरणं विधातुं पूर्णरूपेण सन्नद्धा वर्तते। अल्पसंख्यक कार्यमंत्री किरेन रिजिजू अद्य सूचितवान् यत् प्रथमवारं भारतीय हज मिशन संस्थया हज समन्वयस्य संचारस्य च उत्कृष्टतायै सऊदी हज उमराह मन्त्रालययोः प्रतिष्ठितौ लाबाट्यूम पुरस्कारो प्राप्तौ। सामाजिक संचार माध्यमेन श्री रिजिजू अकथयत् यत् 26,000 वर्षस्य हजयात्रायाः मुख्य चरणस्य सफलता अल्पसंख्यक कार्य मंत्रालयस्य भारतीय हज समित्याः सऊदी अरब देशे भारतीय राजदूतस्य नेतृत्वे भारतीय हज मिशन इत्यस्य जेद्दाह नगरस्य महाव्यवस्थापकस्य च मध्ये अविच्छिन्न समन्वयं प्रतिबिम्बयति। बैडमिंटन क्रीडायां सिंगापुर ओपन टूर्नामेंट इति स्पर्धायां भारतस्य सात्विक साईराज रिंकी रेड्डी चिराग सेट्टी इत्यनयोः युगलं निर्णायक चक्रे प्रविष्टम्। उपांत्य चक्रे भारतीय दलेन दक्षिण कोरिया दलं पराजितम्। महिलानां अन्ताराष्ट्रिय क्रिकेट क्रीडायां अद्य भारत इंग्लैंड दलयोः द्वितीया 20-20 स्पर्धा भविष्यति। इयं स्पर्धा ब्रिस्टल नगरे भविष्यति। भारतीय समयानुसारेण सायं 7 स्पर्धा आरप्स्यते। इति वार्ताः।
1: आकाशवाणी मंगलूरु।
2: ರೀ ಸ್ಕೂಲ್ ಎಲ್ಲ ಇನ್ನೇನ್ ರಿಓಪನ್ ಆಗ್ತದೆ.
3: ಹಳೆ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ಯಾಗೇ ಸಾಕಲ್ವಾ? ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಮತ್ತೆ ಶೂಸ್ ಹೋದ ವರ್ಷದ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಗೆ?
2: ಯಾಕ್ರಿ, ಅವ್ನ್ ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊಸದೇ ಬೇಕು ಅಂತಿದ್ದಾನೆ.
3: ಓ, ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಫೀಸು, ಆ ಬುಕ್ಸ್?
4: ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಶನ್ ಅಂತ ಬಂದಾಗ ಈ ತರ ಯಾವುದೇ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಬೇಡ. ಮಣಪ್ಪುರಂ ಫಿನಾನ್ಸ್ ನೀಡ್ತಿದೆ ಎಜುಕೇಶನ್ ನೀಡ್ಸ್ ಗಾಗಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಗೋಲ್ಡ್ ಲೋನ್. ಕರೆ ಮಾಡಿ 1800-420-3.
1: ಈಗ ಕೇಳಿ ಎನ್ ಸೌಮ್ಯ ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾವಗೀತೆ, ಬಿರಿದ ಹೂವ ಮೇಲೆ ಗಾಳಿ ಸುಳಿದು. ರಚನೆ ಕೆ ಎಸ್ ನರಸಿಂಹಸ್ವಾಮಿ.